नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची

0: म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952-53 पासून ते जवळजवळ 66-67-70 पर्यंत तिघही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होत. तेव्हा सुरू करूया कालाय तस्मै नमः कहाणी सदाबहार अभिनेता देवानंदची. बाजूज स्क्रीन पर मधला बलराज सहाणे आणि गुरुते या दोघांनी मिळून लिहिला होता. एक दिवशी बलराज सहाणे यांना बसमध्ये एक माणूस भेटला, त्यांचं त्याशी बोलणं झालं आणि दुसऱ्या दिवशी तो माणूस बाजूच्या सेटवर आला आणि दारू पिऊन नुसता धिंगाणा घालू लागला. सुरुवातीला दिग्दर्शक गुरुदत्तने त्याकडे लक्ष दिलं नाही, पण जेव्हा जास्तीत झालं तेव्हा त्याला अक्षरशः हात धरून बाहेर काढलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी दारू प्यायलेली नाही आहे, तो फक्त दारू पिण्याची ऍक्टिंग करत होता. आणि गुरुदत्त त्या माणसाच्या एवढ्या प्रेमात पडला की त्यानंतर गुरुदत्तच्या प्रत्येक सिनेमात तो होता, ज्याचं नाव होतं जॉनी वॉकर. म्हणजे गुरुदत्तने जेवढे सिनेमे बनवले फक्त अपवाद म्हणून सहा बिबर गुलाम, ज्याचं दिग्दर्शन केलं होतं अब्रार अल्वी यांनी, आणि गुरुदत्त सारखा म्हणायचा की जॉनी के लिए कुछ रखो उसके लिए कुछ लिखो रोल, तेव्हा अब्रार त्यांना सांगायचे नेहमी की इस फिल्म में जॉनी के रोल नाही हो सकता क्योंकि ये बहुत सिरियस फिल्म आहे. त्यानंतर हीच टीम, देवानंद, गीताबाली, दिग्दर्शक गुरुदत्त, संगीत सचिनभाई बर्मन, फक्त निर्माता होते टी आर फतेचंद. सिनेमाचं नाव होतं जाल. चोरी चोरी मेरी गली आना है बुरा,
1: रोक लो गर गलत चले.

या वर्षीचा तिसरा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा होता. या सिनेमात प्रथमच नायिकाला खलनायकाच्या रंगात का ग्रे शेडमध्ये दाखवलं होतं. या सिनेमातलं हे गाणं फारच ठरवणे आणि सगळ्यांनी ऐकलेलंच असेल. ये रात ये चांदनी फिर कहां सुन जा दिल की दास्तां.

यानंतर देवानंद सिनेमा केला होता बॉम्बे टॉकीजचा तमाशा, ज्यात देवानंद, मीना कुमारी, अशोक कुमार, किशोर साहू, संगीतकार होते मन्नाडे, क्यों अखिया भराई हे गाणे बऱ्यापैकी गाजलेलं आहे.

यानंतर देवानंदांनी मधुबाला एक सिनेमा केला होता, संगीत होतं एस डी बर्मन यांचं आणि सिनेमाचं नाव होतं अरमान. सिनेमा बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी चालला. यातलं हे गाणं ये हसी.

या वर्षाच्या सुरुवातीलाच 53-54 देवानंद, श्यामा व निम्मी यांनी एक सुंदर सिनेमा केला ज्याचं नाव होतं सजा. दिग्दर्शक फली मिस्त्री व निर्माते होते जी पी सिप्पी. संगीत अर्थातच सचिन बर्मन यांचं होतं. ये बात कोई समझा रे हे गाणं संध्या मुखर्जी यांच्या आवाजात होतं. आणि हा सिनेमा अजून एक खूप छान गाणं होतं जे बरेच वेळा तुम्ही टीव्हीवर छायागीतला बघितलं पण असेल, ते हेमंत कुमार आणि संध्या मुखर्जी यांच्या आवाजात होतं. गुपचुप गुपचुप प्यार करे, गुपचुप गुपचुप प्यार करे. तसं रवींद्र संगीतावर

1953-54 हमसफर हा सिनेमा देवानंद आणि दिग्दर्शक ए एन बॅनर्जी या देवानंद कल्पना कार्तिक चेतन आनंद संगीत अली अकबर खान यांचं होतं. किसीने नजर से नजर मिलाई हा सिनेमा कमाईच्या बाबतीत 7व्या नंबर

चित्रपट हा समाजाचा आरसा आहे असं लोक म्हणतात आणि मानतात, कारण जे आपल्या आजूबाजूला घडत असतं तेच शूट पडद्यावर दाखवतात. बरेचसे जुने निर्माता निर्देशक समाज सुधारण्याचे पण प्रयत्न करतात आणि ते सिनेमाला समाज सुधारण्याचं एक माध्यम मानतात. बिमल राय, विशांताराम, गुरुदत्त, सत्यजित रे यांच्या चित्रपटावर आपल्या चित्रपटसृष्टीतल्या लोकांनी कठोर टीका केली होती. सत्यजित रे नेहमी सिनेमात गरिबीचंच प्रदर्शन करतात आणि परदेशातील लोकांना वाटतं की भारत तसाच आहे. या लोकातील नावं ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सर्वात मोठं आणि पहिलं नाव होतं नरगिस. यांनी सत्यजित रेंवर भरपूर टीका केली, पण जर सत्यजित रे यांनी गरिबी दाखवली नसती तर भारत श्रीमंत झाला असता का? अरे वास्तव बदलेल का? सत्यजित रे यांना त्यांचा यथोचित सन्मान जगभरातील चित्रपटसृष्टीतील अगदी हॉलिवूडने सुद्धा दिला. इतकंच नाही तर ते आजारी असताना दवाखान्यात येऊन तिथे येऊन त्यांना ऑस्कर पुरस्कार दिला. अशाच निर्मात्यांपैकी एक होते अमिया चक्रवर्ती. दिलीप कुमारचा पहिला सिनेमा ज्वार भाटा त्यांनी दिग्दर्शित केला. त्यानंतर त्यांनी दाग सिनेमा बनवला होता ज्यात दारू आणि दारूचे दुष्परिणाम दाखवले होते. त्यांचाच पुढचा सिनेमा होता देवानंद बरोबर पतिता. विषय होता कुमारी माता आणि वंचितांचे शोषण. दागप्रमाणे याला पण शंकर देखणे यांचं संगीत होतं. शंकर देखणे यांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रिल्यूड, म्हणजे गाण्याच्या सुरुवातीला जे म्युझिक असतं ते. आणि हे प्रत्येक गाण्याचं इतकं वैशिष्ट्य होतं की लोक संगीतावरून ओळखायचे की कुठलं गाणं आहे आणि कोण म्युझिक डायरेक्टर आहे. याच्यामध्ये नायिका होती उषा किरण, तिच्यावर गाणं चित्रित होतं. किसी ने अपना बना के मुझको

या सिनेमातली सर्वच गाणी फार उत्तम होती. अजून एक छानसं गाणं होतं जे तलत महमूदच्या आवाजात होतं, ज्याच्यामध्ये प्रिल्यूड आणि इंटरल्यूड, डिटल्यूड म्हणजे मधल्या ज्या गॅप्स असतात ते ध्रुपदानंतर कडव्या ज्याच्या त्या, हे तुम्ही ऐकात. अर्थात हे गाणं देवांवर नव्हतं, हे गाणं चित्रपटात आगावर चित्रित केलं होतं. अंधे जहां के अंधे रास्ते जाए तो जाए कहां, दुनिया तो दुनिया तो भी पराया. पण एक युगलगीत पतितामधलं जे आजही लोकांच्या स्मरणात आहे आणि चिरकाल स्मरणात राहील, ते म्हणजे हेमंत कुमार लता मंगेशकर यांच्या आवाजात. याद किया दिलने कहां हो तुम, झूमती बहार है कहां हो तुम. पतिता हा देवानंदच्या यशस्वी सिनेमांपैकी एक. सर्वच गाणी श्रवणीय, विषय थोडा वेगळा होता, पण अमिया चक्रवर्ती यांचे दिग्दर्शन आणि सर्वज भट्टी खूपच छान जमून आली होती.

एकदा यश मिळालं की पाठोपाठ मिळतच जात. यानंतर नौकेतचा सिनेमा होता बॉक्स ऑफिस ब्लॉकबस्टर, नाव होतं टॅक्सी ड्रायव्हर. विजयानंद देवानंदचा लहान भाऊ, त्यावेळेस 18-19 वर्षाचा असेल, तो कॉलेजमध्ये शिकत होता मुंबईला. त्याचा क्लासमेट होता महेंद्र कपूर. विजयानंदला नेहमी सांगायचं, तू रफीची नक्कल करू नको, तू स्वतःच्या आवाजातच गाणे म्हण. विजयानंद तेव्हा कॉलेजमध्ये एकांकिका वगैरे लिहायचे, दिग्दर्शन पण करायचे, आणि त्यांनी एक स्क्रिप्ट लिहिलं होतं जे त्यांनी चित्रानंदची मिसेस ज्योती उमा तिला दाखवलं, आणि तिने अर्थात देवानंदला दाखवलं, आणि नंतर ठरलं की हा सिनेमा काढायचा. याला अजून एक कारण होतं, कारण त्यांच्या घराजवळच एक राहायचा उस्मान भाई म्हणून, तो टॅक्सी ड्रायव्हर होता. आणि तो म्हणजे चित्रानंद जेव्हा कुठे बाहेरगावी जायचं काम पडत तेव्हा त्याला उस्मानला बोलवायचं, त्याच्या टॅक्सीने ते रेल्वे स्टेशनला वगैरे जायचे. आणि देवानंदला डोळ्यासमोर ठेवूनच ही कथा लिहिली होती. अप्सर आंधिया हे दोन्ही चित्रपट फारसे न चालल्यामुळे पैशाची अडचण होतीच, पण चेतनानंद संगीतकार एस डी बर्मन सगळा घरचाच मामला होता. आणि तुम्ही लक्ष देऊन पाहिलं असेल तर दिग्दर्शक कसा विचार करतो हे पण कळेल. टायटल्समध्ये नायक नायिका यांची नावं तर आहेतच सगळ्यांची, अर्थात विजयानंद यांचं नाव संवाद लेखक म्हणून होतं, आणि सर्वात शेवटचं नाव होतं, तुम्ही कधी परत बघितला टीव्हीवर तर बघा, अँड सिटी ऑफ बॉम्बे. या सिनेमात टॅक्सीमधून संपूर्ण मुंबईचं दर्शन घडवलं होतं. आणि टॅक्सी होती 1947 शिवरलेट फ्लीट मास्टर फोर्डवर. यात एक क्लब सॉंग होतं, ऐ मेरी जिंदगी आज रात झूमले, हे गाणं शीला रामाणीवर होतं.

हे वर्ष होतं 1954. ट्रक्स ड्रायव्हरच्या सेटवर 3 जानेवारी 1954 देवानंद आणि कल्पना कार्तिक हे अगदी साध्या पद्धतीने सर्वांसमोर विवाहबद्ध झाले. जिमिनो जियो मरना तो सबको है जी के भी देख ले, चाहत का एक जाम पी के भी देख ले. हे पण गाणं शिला रामाणीवर होतं.

0: संगीतकार एस डी बर्मन यांची सर्वच गाणी खूप गाजली आणि मुख्य म्हणजे त्यावर्षी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचं बक्षीस फिल्मफेअर अवॉर्ड एस डी बर्मन यांना मिळालं. तरी पण सगळ्यात सुंदर गाणं जे होतं जे तलत मेहमूदच्या आवाजात होतं,
1: जाय तो जाय कहां,
0: हे गाणं दोन आवाजात आहे, लता मंगेशकरचं पण आहे आणि तलत मेहमूदचं पण आहे.
2: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात.

तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.